मुसु मुरुकलाई थानिबो हैन आरोब जे रमियानी मर्जिति मांगनो हाथायो मुसु मुरना थांखाय आरोखाय जन अर्देग्या थांचा खायनो नाले नाले तिरु तमा खायबा जरा से जन अर्देखाय बागलाय बागिया खायबा दीपरनि सिमि सालेलासा जरा ताय रमिया हंगाकाय लेलासानि सिमि मुसुक्ति साना जरा सालचाबो हायखायन हाथायो मुसु मुरना थांलायते मानि हाथायो मुसुक बुसाय रिबायखायन रमियाबा सन्जरै बसा बलाय क्लै क्लै हाय जाजी नायै आरो कासावै बेटेक जुज जागा आसुक सन्दारै दक्षिणे बयार सि सेफ जातिरै बलाय क्लै बाय पेपे पेतामुइ सिक्ला दांसि बखा बगला चाजागै रसामु रसाब साइ तं तिता हाय चिरगै रसाबै बलं पेखौरि तं यांग बागिया खाइबा मुसुक आदा खुइजांमा जराया दा जर सिसिल साचाल यांगवासा आयांगवासा खाब्रुम बिब्रुम मंगै बलं उसिगै हाय पेसा करंग बुदुग रग बाई राजा गई कुबुलई कलाई किति गंगई मा तंहाता आबो सेरम याखाय बिने बुफायुं बागिया कलाई मारंग नुगुसे खा खोनांगे हा किसिलि मुनि दंना हंगायबा आबोनि बिसिंचे बागिया ना खाम गानो खैजां खागैन हादि हिनि दागि छै दं बागि वाइसा बुफायुं न खैजां खाक्सारि मा दं आबोनि यागुल सुदि हिनि कत सासुका बुफायुं बागिया बो ओ दादा दंग्रा खुदि आरि ताइखाम बागै जरा पाइगेराना आनि जरा पाइखे गाय न आं खागै चारि फायानो बरनि मानि ब खामका न बुहां सागा कासार तै नबार सिप सिप चाना चाना फु जे थाइसा थानि ना हादि हिनि दागे मानि खुक्सि थाखुलाय आं दंखा हागै सागा ता दादा आं दाउ थां आं गानि मुसुरक त अरै परै इंगै बुइनो हुग्र माइसायानो आफुरकाय आं बुजागानो दंग्रा खुदे माने मास मानिया खामका न थांदि निनि मुसुनो आं फाना नाय दंगानो थानि दाउ खागै ना हार फाइग्रा दि हिनि मां दागि दंखा दंमालिया बागिया मा थांका खैसां खांनानै यां रमिया हंगायबा मुसुं नायनानै हनै गसि नारामा तो नारतिखा बरनि ब मुसुं नायबा हायनो हाय बखा उदिला चाजागै बुफांग रक तेरै तंगै रसाबै तं जाव खाता बागिया हंगायबा खैसां खांनानै थांदानि आ खैसां बुफांग खासिं सागिया गेले गेले तबो मा कासाका सय सातता हाय वार जागै जुसा खागै खाजि खाब्रुम खलाय तेसा फाजाव फाइ हिन्दी फाइका हिन्दी दादा मा खाचिं वाजा मन मारुं सुकां हमासे आओ बेलाय खेना तं थका ताबोले तुबदि कुया हनै खैजां हाय थाइसा थाइसा खिदारै बुखुगु खिगलाय जाय दं बागिया आयां उयां ना सिं नायबा मुसु मास फानसु नुगिया हंगाने बतान संका हाय बगो सादाला ता मुसुर मास फान नुगिया बेंग थामै गासो हाबसे रमिया हनु हाय गुरिदिबो आबुनो अर तंगै ब्लासले नोंथांमा उलो बा आं मकुल मुकुल फिलिगिया ना मुसुमां नाय दंता दंबाय बिले थाइसिं दं थानि नायग्रा दिखा आयंग देखुं रगदा हुतुं रगदा हाबैसाय दंबाय खेजानिब बागिया हंगाबा आमां चिमां ओंगै खाजि खाब्रम ओंगै आयं वासा नायदगु नायखे गोरै मासापाना मुसु बलं बलं उसिगै आयं आयं खाब्रम बिब्रंखाय नायबा बरलै होमलै तलिं आंग्रानि हुगसे दलमा दलसा पावै माइसाय दंङै बायखा आ टलिं आंकारा जलि जागै यागो दासा फ्लिक फ्लिक खाइथैयै चिरिग चिरिगै सिदा बाथके बारै मुसु बेंखलाय दं हायनसे टलिं आंकारानि खरां खाना गांगाय लाखर थर थर गोलैयै बासा थोथोनो सोथैखौ बुरैमा दंलाय बिनि हुगसे मुसु खाबै माइजा गांखाबा दायदा गति दंना दंसिबो बागियाबा हाय हा फुसिलिया मांसिमिसि हिमिमा दंसिबनि देब दायदा मुखायनाय गिरि थोथिन उसिगै माथांगा हुग बिसिङ थाव थांगा टलिं आंग्राबाय मान्दागै रेखा सोपारा जा खाबा सिदा सिदा सिदा आबो टाइमते हिनि साइमालिया बुमां बुमां कादुलुइ मुरकु मारा कारुबुनै याकारे रेखा यां बागिया हंगायबा बुजाक पायै बखा हामजायगिया गाबदोदै मुसुराव नायदुग जावखा आसो मुसुग्रि खलाय हजामनै पिसि परं बिरजाक आबोन नायदुगै थमुइ बलंनि उसिगै कारिबायै हाथाय थमचा खाइबाय क्या सालबो लेला साका उइथांका आफ्रोखा बिन जरा पाइटेखा बतानाय जाफारै रेखा मुसुरबा अ फुंबाय सुगुइ आदा उदु सालिया बुफां सागलम तला खाइर कलाइसे हावाय वारै सिमि दंलायसिबो रामिया दाताय मुसु नायना नांसिसा या कामसाफोन सेना नांले आता आ बागिया बुजा गै मुरकु रबनजा फाइमानि न नुगुइसे यासि सु सुरै नकल कारिबुइ नोंआबो साबुनाव सलै दंखा होनो जे हा किसिलै मोनै माता बागिया खाय थाम